0: गरोदर असते तेव्हा तिला कुठलीही औषधं घ्यायची म्हणा किंवा कुठलीही चाचणी करायची असं म्हटलं तर थोडीशी भीती वाटते की ह्यानी काही त्रास तर होणार नाही ना. तर तुम्ही जी ट्रीटमेंट सांगितली त्याच्या ज्या आधी चाचण्या करायच्या असतात तर त्याविषयी गरोदरपणात काही निर्बंध आहेत का, कुठल्या चाचण्या कराव्या?
1: आपण सोनोग्राफी फक्त करतो, आपण सीटी बाकीच्या एक्सरे वगैरे आपण नाही करत गरोदरपणात, म्हणजे ते प्रोहिबिटेड आहे, ते करू शकत नाही आपण. म्हणून आपण तात्पुरत्या टेस्ट करतो आणि त्याच्याप्रमाणे करतो, कारण एक्सरेचा रेडिएशनचा इफेक्ट गर्भावर वगैरे होऊ शकतो.
0: आणि जर गरोदरपणामध्ये किडनीमध्ये मुतखडा झाला तर तेव्हा कोणत्या प्रकारची उपचार पद्धती अवलंबली जाऊ शकते?
1: मी सांगितल्याप्रमाणे आपण स्टेंटिंग करून ठेवतो, स्त्रियांना अवेल करू शकतो.
0: बर, म्हणजे एकूणच गरोदर असतानाही मूत्रखड्याच्या त्रासावरती उपचार करून घेतले जाऊ शकतात. बर, श्रोते हो, महिलांच्या लघवीच्या विकारांवर आधुनिक तंत्रज्ञानानं उपचार करता येतात. सकाळी उपचार घेतले की रुग्णाला संध्याकाळी घरी जाता येतं. स्त्रियांच्या लघवीच्या विकाराबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा.